बलहारी कुदरत बसिया तेरा अंत न जाई लख्या रहा जात मह जोत जोत मह जाता कलकल भरपूर रहा तू सच्चा साहिब सदस वालियो जिनकी